विस्मात संजोग स्मात जोगो स्मात भोग स्मात भोग स्मात स्मात साला